भगत प्रिय हो गौड़ी महला पंजवा गुण कीर्तन निद मोरी रहाओ। तू ही रस तू ही जस तू ही रूप तू ही रंग आस ओट प्रभ तोरी तू ही मान तू ही तान तू ही पत तू ही प्राण गुर तूटी लै जोरी तू ही ग्रह तू ही बन तू ही गाओ तू ही सुनो है नान।

आप न चाहे सो भगत कहिए, अपना प्यार आप लाए, आपे गावे आप सुनावे, इस मन अंधे को मार्ग पाए, अंधन नाचे सकत निवारे, सेवकर नींद ना होई, सकती कर जगत सूता, नाचे टापे अब रोगावे, मनमुख भगत ना होई, सुर नाल विरत पख करमी नाचे, मुनजन ज्ञान बिचारी, सिद्ध साधक लिव लागी नाचे, जिन गुरमुख बुद्ध विचारी, खंड ब्रह्मांड त्रै गुण नाचे, जिन लागी हर लिव तुमारी, जी जंत सबे ही नाचे, नाचे खानी चारी, जो तुद भावै से ही नाचे, जिन गुरमुख शब्द लिव लाए, से भगत से तत् ज्ञानी, जिसको हुक्म मनाए, एहा भगत सच्चे स्यों लिव लागे, बिन सेवा भगत ना होई, जीवत मरे ता शब्द विचारे, ता सच पावै कोई, माया कै अर्थ बहुत लोक नाचे, को विरला तत् विचारी, गुर प्रसादी सोई जन पाए, जिनको कृपा तुम्हारी, एकदम साचा विसरै, सावेला बिरथा जाए, साहे साहे सदा संभालिए, आपे बक्से करे रजाए, सही नाचे जो तुद पावे, जे गुरमुख शब्द विचारी, कहो नानक से सहे सुख पावे, जिन कहो नजर तुम्हारी, गुजरी महला चौथा कर दूजा, एक ओंकार सतगुर प्रसाद, हर बिन जियरा रह ना सके, जो बालक खीर आधारी, आगम्या गोचर प्रभ गुरमुख पाई है, अपने सतगुर कह बलिहारी, मन रे हर कीर्त तरतारी, गुरमुख नाम अमृत जल पाई है, जिन कहो कृपा तुम्हारी रहाओ, सनक सनंदन नारद मन सेवै, अंदर जपत रह बनवारी, शरणागत प्रहला जन आए, तिनकी पै सवारी, अलख निरंजन एको वरतै, एका ज्योत मुरारी, सब जाचक तू एको दाता, मंगे हाथ पसारी, भगत जना की उत्तम बाणी, गावे कथ कथा नित न्यारी, सफल जन्म भया तिनकेरा, आप तरे कुलतारी, मनमुख दुबदा दुर्मत व्यापे, जिन अंतर मोह गुबारी, संत जना की कथा ना पावे, ओए डूबे सन परवारी, निंदक निंदा कर मल धोवे, ओह मल पख माया तारी, संत जना की निंदा व्यापे, ना उरवार ना पारी, एहो परपंच खेल किया, सब करता है हर करता है सब गल तारी, हर एको सूत वरतै जुग अंतर, सूत खिंचै एक अंकारी, रस निरसन रस गावै हर गुण, रसना हर रस धारी, नानक हर बिन अवर ना मांगो, हर रस प्रीत प्यारी, गुजरी महला पंजवा कर दूजा, एको ओंकार सतगुर प्रसाद, राजन मैं तू राजा कहिया, भूमन मैं भूमा, ठाकर मैं ठकराई तेरी, कोमर सिर कोमा, पिता मेरो बड़ो तनी अगमा, उसत कमन करी जय करते, पेख रहे बिस्मा रहाओ, सुखियन मैं सुखिया तू कहिया, दातन सिर दाता, तेजन मैं तेजवंशी कहिया, रसियन मैं राता, सूरन मैं सूरा तू कहिया, भोगन मैं भोगी, ग्रस्तर मैं तू बड़ो ग्रस्ती, जोगन मैं जोगी, करतन मैं तू करता कहिए, आचारन मैं आचारी, साहन मैं तू साचा साहा, वापारन मैं वापारी, दरबारन मैं तेरो दरबारा, शरण पालन टीका, लक्ष्मी केतक गनी ना जाइए, गाना सको सिका, नामन मैं तेरो प्रभ नामा, ज्ञानन मैं ज्ञानी, जुगतन मैं तेरी प्रभ जुगता, इशनानन मैं इशनानी, सिद्धन मैं तेरी प्रभ सिद्धा, कर्मन सिर कर्मा, आज्ञा मैं तेरी प्रभ आज्ञा, हुक्मन सिर हुक्मा, ज्यों बोलावे त्यों बोले स्वामी, कुदरत कमन हमारी, साह संग नानक जस गायो, जो प्रभ की अत प्यारी, गुजरी महला पंजवा कर चौथा, एको ओंकार सतगुर प्रसाद,
ਨਾਥ ਨਰ ਹਰ ਦੀਨ ਬੰਧਵ ਪਤਿਤ ਪਾਵਨ ਦੇਵ ਪੈ ਤਰਾਸ ਨਾਸ ਕਿਰਪਾਲ ਗੁਣਿਤ ਸਬਰ ਸਵਾਮੀ ਸੇਵ ਹਰ ਗੋਪਾਲ ਗੁਰ ਗੋਬਿੰਦ ਚਰਨ ਸਰਨ ਦਿਆਲ ਕੇਸਵ ਤਾਰ ਜਗ ਪਵ ਸਿੰਧ ਰਹਾਓ ਕਾਮ ਕ੍ਰੋਧ ਹਰਨ ਮਦ ਮੋਹ ਦਹਿਨ ਮੁਰਾਰ ਮਨ ਮਕਰੰਦ ਜਨਮ ਮਰਨ ਨਿਵਾਰ ਧਰਨੀ ਧਾਰ ਪਤ ਰਾਖ ਪਰਮਾਨੰਦ ਜਲਤ ਅਨਕ ਤਰੰਗ ਮਾਇਆ ਗੁਰ ਗਿਆਨ ਹਰ ਰਿਦ ਮੰਤ ਛੇ ਦੇਹ ਬੁੱਧ ਕਰਣਾ ਮੈਂ ਚਿੰਤ ਮੇਟ ਪੁਰਖਿਆਨੰਤ ਸਿਮਰ ਸਮਰੱਥ ਪਲ ਮਹੂਰਤ ਪ੍ਰਭ ਧਿਆਨ ਸਹਿ ਸਮਾਧ ਦੀਨ ਦਿਆਲ ਪ੍ਰਸੰਨ ਪੂਰਨ ਜਾਚੀਐ ਰਜ ਸਾਧ ਮੋਹ ਮਿਥਨ ਦੁਰੰਤ ਆਸਾ ਬਾਸਨਾ ਬੇਕਾਰ ਰਖ ਧਰਮ ਪਰਮ ਬਿਦਾਰ ਮੰਤੇ ਉਦਰ ਹਰ ਨਿਰੰਕਾਰ ਧਨਾਡ ਆਡ ਭੰਡਾਰ ਹਰ ਨਿਧ ਹੋਤ ਜਿਨਾ ਨਾ ਚੀਰ ਖਲ ਮੂੜ ਖਲ ਮੁਗਦ ਮੂੜ ਕਟਾਕ ਸ੍ਰੀ ਧਰ ਭਏ ਗੁਣਮਤੀਰ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਜਗਦੀਸ਼ ਜਪ ਮਨ ਧਾਰ ਰਿਧ ਪ੍ਰਤੀਤ ਜੀ ਦਇਆ ਮਾਇਆ ਸਰਬੱਤਰ ਰਮਣ ਪਰਮਹੰਸੈ ਰੀਤ ਦੇਤ ਦਰਸ਼ਨ ਸਰਵਣ ਹਰ ਜਸ ਰਸਨ ਨਾਮ ਉਚਾਰ ਅੰਗ ਸੰਗ ਭਗਵਾਨ ਪਰਸਨ ਪ੍ਰਭ ਨਾਨਕ ਪਤਿਤ ਉਦਾਰ ਗੁਜਰੀ ਕੀ ਵਾਰ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ ਸਿਕੰਦਰ ਬ੍ਰਹਮ ਕੀ ਵਾਰ ਕੀ ਤੁਨੀ ਗਾਉਣੀ ਇੱਕ ਓਅੰਕਾਰ ਸਤਿਗੁਰ ਪ੍ਰਸਾਦ ਸਲੋਕ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ ਇਹੋ ਜਗਤ ਮਮਤਾ ਮੋਵਾ ਜੀਵਨ ਕੀ ਬਿਦ ਨਾ ਹੈ ਗੁਰ ਕਹਿ ਪਾਣੇ ਜੋ ਚੱਲੈ ਤਾਂ ਜੀਵਨ ਪਦਵੀ ਪਾਹੇ ਓਏ ਸਦਾ ਸਦਾ ਜਨ ਜੀਵ ਤੇ ਜੋ ਹਰ ਚਰਨੀ ਚਿਤ ਲਾਏ ਨਾਨਕ ਨਗਰੀ ਮਨ ਵਸੈ ਗੁਰਮੁਖ ਸਹਿ ਸਮਾਏ ਮਹੱਲਾ ਤੀਜਾ ਅੰਦਰ ਸਹਿਸਾ ਦੁਖ ਹੈ ਆਪੇ ਸਿਰ ਤੰਦੈ ਮਾਰ ਦੂਜੇ ਪਾਏ ਸੁੱਤੇ ਕਵੇ ਨਾ ਜਾ।